0: Mihar Gural FMUT Iskarn. Assalamu alaikum.
1: Wa alaikum salam.
0: Iskarn?
1: Labba.
0: Kineng hal?
1: Alhamdulillahi rangalu. Dattage halu kineta.
0: Dattage halu ismi adirat kurevithi hamavara rangalu. Nge? Iskarn ki kollani?
1: Mevagutaku kamen nukurang hama.
0: Mevagutaku kamen nukura. Iskarn?
1: Labba.
0: World Cup palanta?
1: Labba.
0: कौन टीम का सपोर्ट कर रहे हैं
1: फ्रांस
0: फ्रांस आ
1: लब्बा
0: फ्रांस की वारक गधा टीम इंगे एकम हम यहाँ गधा टीम तक दो में उड़नी किन्हें ही वाणी मिफारो आनी मिदिया फारो के रानी
1: रखता इराद
0: कर विया मोड़ आनी मिहारो गधा बत्तीरे हो गए में चुता में आते नहीं मिफादो गधा सोले अंग हम दान हो रहा टीम है वेस फाइनल वे फोर्टी फ्रांस दिया था दिया यागी
1: लब्बा
0: ओके एमए म गेतेरे का वरा फोरी गादा वाण दो मि फार सपोर्ट करू मगे
1: लब्बा
0: इसकन
1: लब्बा
0: हम वर्ल्ड कप सपोर्ट करा हा फोरी गे बजे प्रोग्राम गे मसे के बस कॉल तैयार ता
1: लब्बा
0: एमए म मिया दु गे अकुरता बाकी अकुरता मिहरी शवियानिंग अलिफा एगेतेरे नूनो एक मे बन्ने गिफा एम शवियानिंग अलिफा अकुरन गाबा नूनो नो कम सहिं अकुर
1: बा
0: बा बाग में मसे के बदलाम
2: मालूम माला
0: मालूम माला ये भी मानिका से कल माबंडी नगम में जहने माबंडी का मिहारु बाकी मिहारु माता ककी फिनिफेम्मा मालिकुरुआ मा गांडा कोडे मा इरुदे मा कोमले ना
1: गांडा कोडे मा
0: गांडा कोडे मा क्यों गांडा कोडे मा मिनेगी
1: इजी मंगे गेगे बहुरी मी कहलमा
0: गांधा कोले मा ए बहुरी
1: लब्बा
0: अडो हंति बको दिन कियाल दी बकी हेने होन्न मलितोय बाइक को दे उलेन गांधा कोले मले बुने मदे को मले कने इंगे को दिन दो कोडा को सिफ कोल्ल देबा वरा कुदी फियात केत्त होन्नानी नोने बडति फियात केत्त होन्नानी
1: होन्नानी हेमा को दिगु को देन एकी कहल सीडु सुन्नाने एगा
0: मालू के कारों का न तेरे
1: लब्बा
0: दें कौन कोला तक क्या मिहोन्ना ने गिना माम मालू
1: सही कोला या मुशिक कोला आगे
0: सही कोला या मुशिक कोला आगे ऐ हम मालू के फिया का वेस सही कोला हो रहे
1: फिया
0: के नहुरे फिया के नहुरे फिया को होन्ना ने कौन कोला तक है
1: मुशिक कोला
0: मुशिक कोला एमवे माडो हंती बे कुदिन ना गंदा कोळे मलकी को बाकंग मे आर कुडा को सिफ कोल लवेने कम मे उम्मीद करनिंगे एमवे मा गंदा कोळे मलुं इज कारण लिबोनो लफसु मे बालालनी गंदा कोळे मलुं जुमलेन हदन इज कारण लिबि फमिया दु मे लफज की इरु इरु दे मावेस ए बोळे मिया दु के मा बोंडी के तेरे गे कम को इरु मि फहारो लिबि फमिया ती गंदा कोळे मलु एमा इरा जुमलेन हदालन गाबा एरो में लफ्सु बैनु को गेन जुमले इंग हतालम को में हैं गांधा कोड़े माला दे लफ्सु बैनु को रखा नो इससे है नेंगे हम आई कन एरो एलफ लफ्सु बैनु को गेन जुमले इंग हतालम
1: एरो के आलिंग हुरिहा को दिन वस्वान रक्का तेरी वां
0: एरो के आलिंग हुरिहा को दिन वस रक्का तेरी वां मान एक ही वेरो के आलिंग असु रक्का तेरी वां में जहन
1: मा गिनेरो इरुगा उलुनी मा पनबान वाने हम फोलेने एकाला बाली
0: एका मको इरु के आईया के गुदरते गोतों विटामिन डी फोर को दे वार मुहिम माता है तो एम वे मा इरु के अवेग एक को तक स्नोचे होल मा की वे सादे मोलिं रंगलो गोते नो ने नो दो मा गिना इरु इरु के अवेग ओल मुं हुरिहा को दे मेस रक्का तेरे वा माने दो
1: लब्बा
0: एम वी मा जुमला इंग हद गया मिदे जुमला का एक को मिदे उनी इरु शाद तो
1: लब्बा
0: वारा फुरी हम आएंगे देम्मी होती वाह क्यों तैयार तो
1: लब्बा
0: अनिका इस जुमला इंग आधा आलम मिजे हैं नींगे है कम मिफारु लफ्ज़े वा के बैठों को राखा नुचे मिफारु मी वागोत के वाह क्या गहा मकुरिया दा गोता गुड़वा लागे कम इस जुमला इंग आधा आलम मिजे हैं तैयार
1: तैयार
0: जीका की एमएनआर वेस गुड़े सका मिजाज के लोबी लोबी कुछ एहं को दिन ना खिलाफ जी के एमए तफातु कम की एना की वर गिन कंत कुरम बेणुवा मुराल कुछ का ޒީކ އެންމެ ކުރާހިއްވާ ކަމަކީ ކުރެހުމާ ފުޓްބޯޅަ ކުޅުން. ޒީކް ވަނީ މީގެ ކުރިން ފުޓްބޯޅު މުބާރަތަކުން ވަނަ ހޯދާފަ. އަދި ކުރެހުމުންވެސް ޒީކް ވަނީ ގިނަ ވަނަތަކެއް ހޯދާފަ. ދެންވާނެ ކިހިނެ މި ދުވަސްކޮޅާ ކުޑަކޮށް ގުޅޭ ކަހަލަ ގޮތަކަށް މި ވާހަކަ މި ދަނީ ދޯ ފުޓްބޯޅައިގެ ވާހަކަ އެއްބާދެ ވޯލްޑް ކަޕް ދުވަސްކޮޅު ފުޓްބޯޅައިގެ ވާހަކަ ކަންނަންޏާ ހަމަ ބުނެވޭނެ ގުޅޭ ހެނު. ಎಮ್ಮ ಹಿಂಗಾಬ ಮಿವಾಕ್ಯಂ ಇತುರು ಕೊಲ್ಲಾಣೆ ಜುಮ್ಲೆ ಕಿಯಾಲ
1: ವೀಕು ವರ ಬಡ ಫೊಕ್ಕಿಯವ ಹಿವ್ವೆ ಅದಿ ಮಿಹಾರು ಟೆಸ್ಟ್ ವಣ್ಣಾತಿ ವೀಕು ವರ ಗಿನಂ ವಿಸ್ ಫೊಕ್ಕಿಯವಾಣೆ
0: ಫೊಕ್ಕಿಯವಾಣಿ ತನುನಿ ಫೊಕ್ಕಿಯಾಣಿ ತ
1: ಫೊಕ್ಕಿಯಾಣೆ
0: ಫೊಕ್ಕಿಯಾಣಿ ವರ ರಂಗಳಂಗೆ ಗುರುವಾಂ ಕಿಯವಾಣೆ ಫಿಲಾವಳು ವೆಸ್ ಪುಣವಿದಾಣೆ ಕಿಯವಾಣೆ ಫರಿತ ಕುರಾಣೆ ಏಕಮಕು ಫೈಕ್ ಪುಣಂಜ ಬುಣಾಣಿ ಕಿಯಾಣಿ ಎಂಗೆ
1: ಲಬ್ಬ
0: ಏಕಮ ಜುಮ್ಲ ವರ ರಂಗಳು ಎಂವಿಮ್ಮ ಮಸಿಕ್ಕೆ ವರ ಕಾಮಿ ಅಪಿಗೆ ಗುರುವತಾ ಹಮೆ ಗೊಸ್ಸಮಿ ಅತಿ ಎಬತ್ತ ಅಡು ಅಂತಿ ಬಿ ಕುದಿನ ಮ್ಯದ್ದೇಣೆ ಹದಿಯಾಯ
1: ಲಬ್ಬ
0: ಕೊಂ ಹದಿಯಾಯ ಮ್ಯೋತಿ
1: ಲೆಮೆ
0: ಲೆಮೆ ಕಿಯಾಲವ
1: ನಮ್ ಫುಳಕ್ಕೆ ಮತಿ ವೆರಿವಿ ಯವಾಶೇ ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ನಮ್ ಫುಳುಗ ಫಾದಾವೆ ಯವಾಶೇ ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ಕಿಯೋ ಕಮಕ ಫಶಣಿ ನಮ ಯವಾಶೇ ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ಹೇಯೋ ಕಮಕ ನೂ ನೀದಿಂ ನುಕಿಯಾಶೇ ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ
0: ನಿಮುನಿ
1: ನಿಮುನಿ
0: ನಿಮುನಿ ಇಸ್ಕಾನ್ ಲೆಮುಗೆ ಫಾಹಕ ಕೋರಿ ಗೊತ ಹುರಿಹಾ ಕುದಿಂ ವೆಸ್ ಕೊಂಬೆ ಹೇಯೋ ಕಮಸ್ ಫಶಮುಂ ಬಿಸ್ಮಿಕಿಯಂ ಆದ ಕುರಮಾಣಿಂಗೆ ಇಸ್ಕಾನ್ ಕುರುವತ್ತು ನೆಗುಂ ಒಣ್ಣಾಣೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಿಮೇರೋಂಗೆ ಅಹಮ್ಮ ನಿಮೆಂದೆ ಅಡು ಹಾಲಂಗೆನಚ್ಚೆ
1: ಲಬ್ಬ
0: ವಕಿವೆಲಾನಿಂಗೆ
1: ಓಕೆ
0: ಇಸ್ಕಾಣ ವಕಿವೆಲಾ ಇತುರ್ ಕುಜ್ಜಕ ವಾಹಕ ದಕ್ಕಾಲಂ ಕುರಿಂತಿ ಕುದಿನ ವರ ರೀತಿ ಹದೆಯಾಗೆಣಿಸ್ತಿ ಫಣಿಕಸ್ ಬದ್ಲು ಕೊಲ್ಲಾಣ.

0: Tech Talks.
1: मैं प्रोग्राम के एक्सक्लूसिव स्पॉन्सर फाहिपे।
2: बिल तक दक्कन फंसे हैं गोते? मियोती फाहिपे ऐप। बिल तक अंगारा जुमला दो फाहिपे ऐप ट्रांसफर कोल्ला। देंगा महुरिया बिल तक फैसा दक्का निम्मा लम्बी। फोन, फेंग, गैस अधि मीडिया नेट बिलकस देख के ने। रीलोड, रास्टस नूनी डेटा पेक्वस नेगे नेंगे। मी हम डिजिटल वॉलेट है। देने मस देबाय वायरो बिल नु देखी गेंग लारिया वीनुए नेंगी गेंग उले कर नुझे ने। हुरिया डिजिटल पेमेंट का फाही पे माँ फाही।
0: Tech Talks.
3: टेक्नोलॉजी के बड़े ती कंफर्नी तक उन आपद व्यस्तनी अलगों में के दो ही दिरी उलम फंसे हैं कुर्म टका एकी कहाला ईजात तका ए ईजात तकं एकी बदल था गिरनमुं टेक्नोलॉजी के गुरह हैं अलगों में नंग ऐतद दातुरे कुरे बिचे मैं के फनर वना कामयाब दातुरु मैं दुग दातुरुं अलगों में ना टेक्नोलॉजी या साइंस के गुरह हैं एकी दिमालुं तफातु ईजात तका कंफर्नी तक उन ईजात तका गिरनमुं दा ऐतद फनी बदल तके फनी फेनी आदि अडुईफा ಮೇಗೇತರು ಗುರಹ್ಯಾಂಗ್ ಆಸ್ವಾ ತಫಾತ್ ಬದಲ್ತಕ್ಕೆ ವಿಸ್ವಣಿ ಫೆಣಿಫ ನಮ್ಮ ವಿಸ್ ಮೇದುಗ ದತ್ತರು ನಿಮ್ಮಾಲ ಅಂಬುರ ಅಳ್ಗುನ್ ಮೇಗ ದುನಿಯ ದಾನ್ ದತ್ತರು ಫಶನ್ ಜೆಹೆ ವಗತ್ ಮಿವಣಿ ಜೆಹಿಫ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಆ ಸೈನ್ಸ್ ಗೆ ಅಲೀಗ ಇನ್ಸಾನು ಹೋದಮಂಗಣ್ಣ ತಫಾತ್ ಕುರಿಯರುನ್ ತಕ ಇನ್ಸಾನಿ ಆದಕಾದ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಗೆ ಸಬಬುಂಗಣ್ಣ ಇಂಗಿಲಾಬಿ ಆ ಬದಲ್ತೋಗೆ ಮೌಲೂಮಾತ್ ತಕಾಯಕು ಎಂಬಿ ಫೋಗೆ ಖಬರ್ತಂ ಹೋದಮಂಗ್ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾಗ ವಿಸ್ ಅಳ್ಗುನ್ ಮಿನ್ನಾಯಕು ಟೆಕ್ ಗೆ ದುನಿಯ ದತ್ತರು ಕುರುಮ ತಯಾರ್ ವೆಗಿನ್ ತಿಬೇನೇಕಮ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರ ಎಮಿ ಹಾಯ್ ಹುಂತಿರಿನ ವಿಸ್ ಬಾಚೂರಿ ವಗತು ಕುಳಕಂಗಿದೆ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹೊಶೇಲಿ ಅಳಗುನ್ ನಾಫಿಸ್ ಅಬ್ದುಲ್ ರಶೀದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಗ ಹಿಮನಾಫವಾ ಖಬರ್ ತಗ್ಗಿನಿಸ್ತಿನಿ ಮೂಸಾ ರಶ್ವಾನ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಮುಷಾಲಾದಿನಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶಾಫಿ ಶಫೀಕ್ ಆದಿ ಮಿಸ್ನಾ ಅಹಮದ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮುಫದ್ದಾಯ ಕುಲವಾಲಿ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಮೂಸಾ ರಶ್ವಾನ್ ಮೀ ದಿವಿ ರಾಜ್ಯ ಗಡುಗೆ ಉಫಿದ್ದುಮೆ

0: Dejas Sapi.
1: बसमीम असलैक दिवराज गाड़ उत्सव कहफना बारा उफार बहुत मानका साल में वर्ल्ड कप देहा सब आते बेफना में गणेश मटका अलम बदल कल आदि मेरे मे बदल को पोर्चुगल आदि हेतन स्पेन मे अलमेन मे गणेश देवेनी मे कद सोलह दें हर क्वार्टर फाइनल गोसोरे टीम तक बैलर फ्रांस मे कौन गोस मोरको मेने कौन गोस दें हम क्वार्टर फाइनल दान टीम तक अलम मेहर मे फिन नोवे मे कौन गोस इंग्लैंड मेहर मे कौन गोस मेरे मेटल अद स्पेन अद मे बदल को पोर्चुगल बदल को मित की वार फोर गाँव मे चेक मेवन अद डेलस स्टेडियम कुड़म हम जीफाबा मे मेचे मे डेलस स्टेडियम मिहार और मैं फेन गेमी फेन स्टेडियम मिहार को मेचे बेस फैशन कुरिया गंदा खास कुरिया गंदा रस्मियात रस्मियात के तेरे मिहार और मैं फेन गेमी हम मे फीफा के लोगो मिहार मे वर्ल्ड कप फीफा के लोगो सेंट्रल सर्कल ತೆರೆ ಬಾಬಾ ಫೆಲ್ ಲೋಗೋ ಕ್ಯಾರಿಯರ್ ಟೀಮ್ ಗೆ ಕೊಡೋ ತೆರೆ ಅದೇ ಅಫಿಷಿಯಲ್ ಮಿಹಾರ್ ಮೇವಣೆ ಕ್ಯಾರಿಫ್ ಮುಳಿ ದಂಡ ಬ್ಯಾಲರ್ ಸಮ ಅಳೋಣ ಮೇ ಫೆನ್ ಗೆ ಕೊಡಕೊ ರಿಂದು ಕೊಲ ರೆಕ್ಕುಲ ಯಾಕೀಗ ಕೊಡಕೊ ಮೇ ಫಿಸ್ತಕೊ ರಿಂದ ಕೊಲ ರೆಕ್ಕುಲ ಫೆನ್ ಮಾದ ಹುನ್ನ ಕಹ ಗೊತಕ ಮನ ಫೆನ್ ಗೆ ಮೇದಾನಿ ಖಾಸಕೊ ಮಿಪಾ ಅಮಿ ಗೇಟು ಮಿಹಾರ್ ನುಕ್ ಬೆಂಗಸ್ ದ ಟೀಮ್ ಕುಳುನ್ ತೆರೆ ಮಿಹಾರ್ ಮೇವಣಿ ಮೇ ಎಶಿನ್ ತನು ಗಮಡ ಕೊಲ್ಲ ಮಿತುನ್ ಕೊಡ ಇರಕೊಳ ತೆರೆ ಗದ ಗಮಗೆ ಗಮಿ ಸಲಾಮ್ ಸ್ತಿ ಬೆಫನ ಅಡಿ ವೆಗೆಂದಾನ್
2: please stand if you are able for the national anthem of Portugal
1: ಅದು ಪ್ರಥಮತೆ ಬೆಫನ ದೆಂ ಅಡಿ ವಡಾಗನವಾನಿ ಮೇ ಗಮಿ ಸಲಾಮ್ ಆದ ಪೋರ್ಚುಗೀಸ್ ಗೆ ಗಮಿ ಸಲಾಮ್